0: It's 2:15 p.m.
1: कोई भी क्रीम सूट ना आहे कॾहिं तव्हांजी छो त स्किन घणी सेंसिटिव आहे त उन्हनि माण्हुनि जे लाइ डी स्किन ब्यूटी क्रीम आहे ऐं सिर्फ़ ईअं न त बाबा सेंसिटिव स्किन वारा सोचनि था असांजी अथव असांजी डी स्किन ब्यूटी क्रीम ईअं बि न आहे सभिनी जी अथव डी स्किन ब्यूटी क्रीम न ते हर कोई जेको आहे हर स्किन वारो माण्हू इस्तेमालु करे सघे थो डी स्किन ब्यूटी क्रीम सो तव्हां बि इस्तेमालु कयो नाइट जे टाइम यानी कि राति जे टाइम अच्छा उन खां अलावा तव्हां गॾ में इस्तेमालु कंदा टी स्किन फेस वॉश ठीकु आहे ऐं टी स्किन फेस वॉश जी अगरि ॻाल्हि कई वञे त टी स्किन फेस वॉश जेको हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयारु थियलु आहे तव्हांजी स्किन खे हाइड्रेट कंदो तव्हांजी स्किन खे क्लीन कंदो तव्हांजी स्किन खे मॉइस्चराइज़ कंदो इहे सभु चीज़ूं जॾहिं तव्हांजी स्किन ते थी वेंदियूं न पोइ तव्हांजी स्किन सफ़ा ईअं चमकणु शुरू थी वेंदी त अगरि तव्हां बि चाहियो त तव्हांजी स्किन ईअं चमकंदी वधे तव्हां ग्लो कंदा वधो त तव्हां इस्तेमालु कयो टी स्किन ब्यूटी क्रीम ऐं टी स्किन फेस वॉश टी स्किन फेस वॉश जेको आहे न उहो तव्हां 2-3 खां 4 मरतबा ताईं ॾींहं में लॻाए सघो था राति जो सुम्हो त बि पंहिंजो फेस वॉश करे सुम्हो ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे इहा तव्हां राति जे टाइम लॻाईंदा सुम्हण खां पहिरियां ठीकु आहे तव्हां सुम्हण वञो त उन खां पहिरियां पंहिंजो फेस वॉश कयो डी स्किन फेस वॉश सां उन खां पोइ डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां पंहिंजे चहिरे ते अप्लाई करे छॾियो ऐं सुकून सां लॻायो प्यार सां लॻायो ऐं मसाज न कंदा कयो क्रीम अगरि तव्हां चहिरे ते लॻायो था खोड़ माण्हुनि जी इहा आदत हूंदी आहे त जेका नाइट क्रीम उहो इस्तेमालु कंदा आहिनि उन जो मसाज कंदा आहिनि ॼण उन्हनि खे फेशियल हथु अची वियो आहे हीअ फेशियल आहे हीअ नाइट क्रीम आहे हिन खे तव्हां प्यार तसली सुकून सां लॻाईंदा कयो सुकून सां लॻाईंदा तॾहिं तव्हांखे भला रिज़ल्ट मिलंदी जॾहिं तव्हांजी हथ जी हीट उनखे पवंदी आहे न जॾहिं क्रीम तव्हां लॻायो था हथ जी हीट उनखे पवंदी त थोरो मसलो बणिजी सघे थो असां नथा चाहियूं त मसलो बणिजी वञे बाबा तव्हां प्यार सुकून तसली सां लॻायो ऐं आराम सां लॻायो उन खां पोइ तव्हां रिलैक्स थी करे सुम्ही पओ उन खां पोइ सुबुह जो उथी तव्हां सभ खां पहिरियों कमु कयो पंहिंजो फेस वॉश कयो टी स्किन फेस वॉश लॻायो ऐं पोइ ॾिसो त तव्हांखे केतिरा ज़बरदस्त रिज़ल्ट मिलणु स्टार्ट थी विया आहिनि सो इहे ख़ूबसूरती जूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां कंदासीं तव्हां सां गॾु पूरे 3 बजे ताईं तव्हांजो असांजो साथ हूंदो आहे प्रोग्राम में ऐं तव्हां असांखे जॉइन कंदा वञो पिया तव्हांजा फीडबैक्स आहिनि बिल्कुलु शाम जो प्रोग्राम रखूं था ऐं तव्हांजे लाइ गाना आहिनि जेके प्यारे प्यारे असांजी लिस्ट में मौजूदु आहिनि जेके असां तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं ऐं तव्हां छा था चओ उन्हनि तरफ़ बि अचूं था

स्किन ब्यूटी क्रीम तव्हां कीअं इस्तेमालु कंदा त तव्हांखे मां इहो ॿुधाईंदमि त डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां इस्तेमालु कंदा बगैर नॉर्मल ही नाइट क्रीम जीअं हूंदियूं आहिनि उहे ई आहे पर थोरो मुख़्तलिफ़ ॻाल्हि हिन में इहा आहे त हीउ डॉक्टर्स खां जेको आहे न डॉक्टर जी निगरानी जे अंदरि तयारु थियल आहे ऐं सेंसिटिव स्किन वारनि माण्हुनि जे लाइ बि आहे उन खां अलावा हिन जे अंदरि वाइटामिन ई बीड्स आहिनि माइक्रो बीड्स फॉर्मुलेशन सां तयारु थियल आहे तमामु ज़बरदस्त प्रोडक्ट आहे जेको तव्हांखे इस्तेमालु करणु घुर्जे बिल्कुलु मां चाहियां थी तव्हां इस्तेमालु कयो उन खां अलावा जेको आहे सो ॿिनि रातिनि में तव्हांखे रिज़ल्ट ॾियण वारो प्रोडक्ट आहे तव्हां इस्तेमालु कयो तमामु ख़ूबसूरत तव्हांखे रिज़ल्ट मिलंदा ऐं तव्हां ख़ूबसूरत सुहिणा थी वेंदा ऐं मर्द मायूं सभई हणी सघनि था उन खां अलावा डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन जो फेस वॉश बि मिली रहियो आहे जेको हाइलुरोनिक एसिड सीरम सां तयारु थियल आहे तव्हांजी स्किन सफ़ा वी आई पी थी वेंदी गोरी चिटी थी वेंदी ऐं तव्हांजी स्किन ते जेके प्रॉब्लम्स आहिनि सभु दूरि थी वेंदा सो ही कमाल आहे जनाब तव्हां इस्तेमालु कंदा डी स्किन ब्यूटी क्रीम एंड डी स्किन फेस वॉश